सुप्रभात, नमस्कार. FM 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, आज मंगळवार भारतीय सौर 13 आषाढ 1948 म्हणजेच दिनांक 14 जुलै 2026. सकाळची 5:58 झाली आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा मंगलवाद्याने प्रारंभ करीत आहोत.

0: नागपूर महानगरपालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्स वर खास सवलत. 31 जुलै 2026 पूर्वी चालू आर्थिक वर्ष 2026-27 चा मालमत्ता कर ऑनलाईन भरा आणि मिळवा 15% सूट. तसेच वसुली केंद्रावर ऑफलाईन भरल्यास 10% सूट उपलब्ध. घरी बसून ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्या, वेळ इंधन आणि त्रास वाचवा.
1: अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट द्या. जनहितार्थ प्रसारित.

FM 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 8:30 होत आहेत.

आकाशवाणीचं हे विविध भारती केंद्र आहे. 8:30 झाली आहेत. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत आपला आवडता कार्यक्रम गीतगंगा.

गीतगंगा या कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रोतेहो आपण अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या स्वरात शब्दकार चंद्रशेखर साणेकर यांचं हे गीत ऐकलं. संगीत स्वतः अवधूत गुप्ते यांचं होतं. यानंतर ऐकूयात सुजाता पटवा आणि शोभा बॅनर्जी यांच्या युगल स्वरात नीता देवकर यांची ही गीतरचना. संगीत साथ हरीश चौहान यांची.

खतरनाक या चित्रपटासाठी त्यागराज खाडीलकर यांनी गायलेली प्रवीण दवणे यांची गीतरचना आपण ऐकलीत राम लक्ष्मण यांच्या संगीत नियोजनात. आणि यानंतर ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात गदी माणगुळकर यांची रचना. संगीत नियोजन दत्ता डावसेकर यांचं. चित्रपट जुनं ते सुनं.

वसंत प्रभू यांच्या संगीत नियोजनात पी सावळाराम यांनी गायलेली पी सावळाराम यांची ही रचना आशा भोसले यांच्या स्वरात श्रुती होताच आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात कार्यक्रम गीतगंगा आकाशवाणीच्या विविध भारती केंद्रावरून. श्रोते कार्यक्रमात यानंतर ऐकूयात

वर्षा बराई यांनी गायलेली मंदार चोळकर यांची ही गीतरचना आपण ऐकलीत. संगीत साथ होती श्रीधर फडके यांची. यानंतर ऐकूयात शाहीर निवृत्ती पवार यांच्या स्वरात अप्पा कांबळे यांची ही गीतरचना.

0: श्रोते हो, या गीतरचनेबरोबरच आजचा गीतगंगा हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या विविध भारती केंद्रावरून.
1: बारिश के पानी की एक एक बूंद को हमें बचाना है, तो मेरा खास आग्रह है वर्षा का बूंद बूंद पानी हम मिलकर के बचाएं.
2: जल है तो हम है. आइए घरों ऑफिसों में रेन वाटर हार्वेस्टिंग तकनीक अपनाएं, रिचार्ज पिट और शाफ्ट बनवाएं, अनुपयोगी बोरवेलों को ठीक करें, जलाशयों से गाद निकालें, अधिक से अधिक पेड़ लगाएं. इस बारिश आइए जुड़े कैच द रेन अभियान से.
0: दोस्तों, अगला प्रोग्राम मुंबई केंद्र से चित्रलोक.
3: सुबह 7 बजे सिर्फ विविध भारती पर.
4: चित्रलोक कार्यक्रम आप सुन रहे हैं देश की सुरीली धड़कन विविध भारती से. चित्रलोक कार्यक्रम के बाकी गीत इस ब्रेक के बाद फिर से सुनिएगा.
5: हे कस्टमर केयर कुठे? हाँ मैडम.
6: बोला.
5: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
6: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
5: पण हे होईल कसं?
6: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
5: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
6: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
5: बस समजलं.
6: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
7: RBI सांगते,
8: जाणकार बना, सतर्क रहा.
9: डॉक्टर ने एडवांस मांगा और टाइम बिल्कुल नहीं था, तब गोल्ड काम आया. बेचा नहीं, बस यूज किया. थैंक यू लाइन लेंडर.
10: लाइन लेंडर एक RBI मान्यता प्राप्त NBFC है और आपका भरोसेमंद फाइनेंशियल सपोर्ट है, जहां आप अपने गोल्ड के अगेंस्ट तुरंत लोन ले सकते हैं. फास्ट अप्रूवल, इजी प्रोसेस, इंस्टेंट हेल्प. गोल्ड लोन मतलब लाइन लेंडर. For contact, call 709-03-07-307. Visit us, Lakatganj, Nagpur.
11: अरे मोहन भाई, काफी बिजी लग रहे हो.
12: मैं सोच रहा हूँ कि बिजनेस शुरू करूँ. एक एजेंट ने कहा कि मुद्रा लोन जल्दी सैंक्शन करवा देगा, बस प्रोसेसिंग फीस और लीगल फीस देनी होगी. पेमेंट लिंक भी भेजा है.
11: अरे मोहन भाई, प्रधानमंत्री मुद्रा योजना में कोई एजेंट नहीं होता है. धोखेबाज नकली वेबसाइट, सैंक्शन लेटर्स और दस्तखत से लोगों को फंसाते हैं.
12: सच?
11: सीधा बैंक या वित्त संस्था में जाओ या सरकारी वेबसाइट से लोन अप्लाई करो. सतर्क रहें और ऑनलाइन ठगों से बचें.
12: समझ गया.
0: श्रोते हो, हेलो डॉक्टर फोन इन कार्यक्रम विषयी निवेदन का. आज मंगलवार दिनांक 14 जुलै 2026 ला सकाळी ठीक 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आजचा विषय आहे थायरॉइड कॅन्सर. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील तज्ज्ञ डॉक्टर भास्कर सिंग. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर नोट करून घ्या, 6940067 आणि 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज दिनांक 14 जुलै 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र विविध भारतीवरून एकाच वेळी.

FM 106.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळची 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.

0: सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
2: नमस्ते.
1: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
2: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
1: ओके.
2: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे ह्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते.
1: ओके.
2: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
2: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे.
1: ओके.
2: या बरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असं जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन

0: इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात अनुरूप विवाह संस्था. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध भारती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 100.6 मेगाहर्ट्ज पर आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है. दोस्तों, सुबह के 10:36 हुए हैं. आइए सुने प्रोग्राम मिश्र संगीत. मिश्र मिश्र गीतों के इस प्रोग्राम को सुनने के पहले दोस्तों लेते हैं एक छोटा सा अंतराल. कहीं मत जाइएगा, हम अभी हाजिर हुए.

0: दोस्तों असीस कौर की आवाज में अभी ये नगमा आपने सुना और इस नगमे के साथ अब वक्त हो चला है आपसे विदा लेने का। एफएम बैंड 100.6 मेगाहर्ट्ज़ वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। 10:58 होत आहेत। ऐकूयात ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। युनिसेफ, पत्रसूचना कार्यालय आणि एम्स नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी बालपणातील असंसर्गजन्य रोग याविषयी क्षमता बांधणी कार्यशाळेचं आयोजन आज एम्स नागपूर इथं करण्यात आलंय। यावेळी बोलताना पश्चिम क्षेत्राच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनी सांगितलं की असंसर्गजन्य रोग हे बालपणापासून झपाट्यानं वाढत असून त्यासंदर्भात मीडियामध्ये जनजागृती व्हावी आणि आपल्या भावी पिढीचं संरक्षण या रोगांपासून व्हावं याकरता या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय। एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक डॉ प्रशांत जोशी यांनी सांगितलं की लहान मुलांमध्ये मोबाईल, जंक फूड यांच्या सवयीमुळे नॉन कम्युनिकेबल डिसीज अर्थात असंसर्गजन्य रोग जसं लठ्ठपणा, मानसिक आजार, मधुमेह हे बालपणापासूनच बालकांना ग्रसित असून त्यांना त्याचं शीघ्र निदान आणि उपचारासाठी या कार्यशाळेमध्ये प्रसारमाध्यमांना माहितीपर मार्गदर्शन केलं जात आहे। युनिसेफचे क्षेत्रीय संचालक विवेक सिंग यांनी सुद्धा आता रोगाचा प्रसार हा संसर्गजन्य रोगांकडून असंसर्गजन्य रोगांकडे जास्त वाढला आहे, त्यासंदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये देखील जनजागृती होणं आवश्यक असल्याचं नमूद केलं। या कार्यशाळेत पश्चिम क्षेत्रातील प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत। स्पर्धा परीक्षांमधल्या कथित गैरव्यवहारांविरोधात दिल्ली जेएनयू आणि जंतर मंतर परिसरात काँक्रोच जनता पार्टी, पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिलाय। ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते। भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात 17,97,655 मतदारांपैकी 14,76,191 मतदारांपर्यंत गणना प्रपत्रांचं वितरण पूर्ण झालंय। आतापर्यंत 8,53,923 अर्जांचं डिजिटायझेशन आणि 8,53,448 अर्जांची बीएलओ स्तरावर पडताळणी देखील पूर्ण झाली आहे। लंडनमध्ये झालेल्या लॉर्ड्स कसोटीत भारतीय महिला क्रिकेट संघानं ऐतिहासिक विजय मिळवला। काल सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघानं यजमान इंग्लंड संघाचा 186 धावातच त्यांना सर्वबाद करून कसोटी 270 धावांनी जिंकली। स्नेहा राणा हिनं सर्वाधिक 4 तर सायली सदगरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।

0: दोस्तों, विशेष मधुमालती इस कार्यक्रम में हमने आज शामिल किए आप सभी के खतों को और पूरी की आपकी फरमाइश। और इसी के साथ दोस्तों, अब वक्त हो चला है आपसे विदा लेने का। फिर एक बार मिलने के लिए नमस्कार। आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। 11:57 होत आहेत। ऐकूयात ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। नीट यूजी पुनर्परीक्षेची ओएमआर शीट आणि उमेदवारांचे रेकॉर्डेड रिस्पॉन्स राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं प्रसिद्ध केली आहे। उमेदवार त्यांच्या ऍप्लिकेशन नंबरचा वापर करून लॉग इन करू शकतात आणि आपल्या मूळ उत्तरांची पडताळणी करू शकतात। राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं उखडीप दिल्यामुळे खरीप हंगामावर परिणाम दिसून येत आहे। कृषी विभागाच्या प्राथमिक आढाव्यानुसार अनेक जिल्ह्यांमध्ये पेरणीची गती मंदावली असून आधीच पेरणी झालेल्या सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि भात या पिकांवर ओलाव्याअभावी ताण निर्माण झाला आहे। मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पावसाचा दीर्घ खंड पडल्यानं पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता व्यक्त केली जाते। काही ठिकाणी बियाण्यांची उगवण अपुरी राहिल्यानं दुबार पेरणीची वेळ येण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहे। हवामान विभागानं पुढील काही दिवस राज्यात पावसाची तीव्रता कमी राहण्याचा अंदाज वर्तवला असला तरी पुढील आठवड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। शेतकऱ्यांनी उपलब्ध ओलाव्याचं संवर्धन करावं, अनावश्यक मशागत टाळावी आणि स्थानिक कृषी अधिकारी तसंच हवामान विभागाच्या सूचनांनुसार शेतीची कामं नियोजित करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे। तसंच जिल्हा प्रशासनाकडून पिकांच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार पंचनामे आणि इतर उपाययोजनाही केल्या जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय। प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन कृषी विभागानं केलंय। नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे। येत्या 31 जुलैपर्यंत या योजनेत सहभागी होता येईल। या अंतर्गत खरीप हंगामातल्या 14 अधिसूचित पिकांचा विमा उतरवता येईल। योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांचा अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक आणि डिजिटल क्रॉप सर्व्हे करणं बंधनकारक आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त महसूल विभागाच्या वतीनं राज्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात येत आहे। पूर्वी हे शिबिर 22, 25 किंवा 26 जुलै या 3 दिवसांपैकी एका दिवशी आयोजित करण्याचं नियोजन होतं, मात्र आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची मागणी लक्षात घेऊन आता 22 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत कोणत्याही एका दिवशी शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल। नमस्कार।
0: ये आकाशवाणी है विविध भारती का नागपुर केंद्र FM बैंड 100.6 MHz पर।

0: की एक दिवसीय क्रिकेट श्रृंखला के पहले मुकाबले में बर्मिंघम में टॉस जीतकर बल्लेबाजी का फैसला किया है। ताजा समाचार मिलने तक इंग्लैंड ने 32वें ओवर में 6 विकेट पर 155 रन बना लिए हैं। फीफा फुटबॉल विश्व कप के पहले सेमीफाइनल में आज रात 12:30 बजे टेक्सस में फ्रांस और स्पेन आमने सामने होंगे। फ्रांस लगातार तीसरी बार फाइनल में जगह बनाना चाहेगा, वहीं स्पेन 2010 में विश्व कप जीतने के बाद इस बार विश्व कप फाइनल में पहुंचने की पूरी कोशिश करेगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: दिस इज आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा। असंसर्गजन्य रोग हे बालपणापासूनच झपाट्यानं वाढत असून त्यासंदर्भात मीडियामध्ये जनजागृती आवश्यक, पश्चिम क्षेत्राच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांचं प्रतिपादन। महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। आणि पत्रसूचना कार्यालयाच्या वतीनं नागपूर इथं आयोजित भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी मनुष्यबळाची सज्जता या संदर्भात कार्यशाळेचं आयोजन। आता सविस्तर बातम्या। रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेचं व्यवस्थापन व्हावं या उद्देशातून रेलभूमी या नावानं पोर्टल सुरू करण्यात येईल अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली। नवी दिल्ली इथं भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी हाती घेतलेल्या सुधारणांबाबत ते आज पत्रकारांशी बोलत होते। रेल्वे मंत्रालयानं बांधकामासह अन्य क्षेत्रात सुधारणा केल्या आहे। आता खतांची वाहतूकही रेल्वे कंटेनरमधून केली जाऊ शकते। विद्युत निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या फ्लाय एश राखेची वाहतूक आता कंटेनरमधून केली जाईल असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं।
2: अगर हम फ्लाई ऐश का एक अच्छा ट्रांसपोर्टेशन मैकेनिज्म बना सकते हैं तो देन वी कैन यूज फ्लाई ऐश इन इकोनॉमिक वे, सीमेंट में, प्रोडक्शन में यूज कर सकते हैं या फिर रोड कंस्ट्रक्शन या किसी दूसरे कंस्ट्रक्शन में हम काम में ले सकते हैं। अभी तक क्या चैलेंज आता था, रेल ट्रांसपोर्टेशन में जब उसको वैगन में भरते हैं तो फ्लाई ऐश बहुत फाइन होने से उसको लोड करने के टाइम में बड़ा पॉल्यूशन होता। सो दैट्स व्हाई वी ब्रॉट दिस रिफॉर्म, फ्लाई ऐश के लिए स्पेशल कंटेनर डिजाइन किया है।
1: राखेच्या वाहतुकीसाठी एकीकृत परवाना प्रणालीची घोषणाही अश्विनी वैष्णव यांनी केली। ही प्रणाली जास्तीत जास्त 2 वर्षात सर्व प्रकल्पांमध्ये लागू केली जाईल असं ते म्हणाले। युनिसेफ, पत्रसूचना कार्यालय आणि एम्स नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीसाठी बालपणातील असंसर्गजन्य रोगविषयी क्षमता बांधणी कार्यशाळेचं आयोजन आज एम्स नागपूर इथं करण्यात आलं। यावेळी बोलताना पश्चिम क्षेत्राच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनी सांगितलं की असंसर्गजन्य रोग हे बालपणापासूनच झपाट्यानं वाढत असून त्यासंदर्भात मीडियामध्ये जनजागृती व्हावी आणि आपल्या भावी पिढीचं संरक्षण या रोगांपासून व्हावं या करता कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय। एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक डॉ प्रशांत जोशी यांनी सांगितलं की लहान मुलांमध्ये मोबाईल, जंक फूड यांच्या सवयीमुळे नॉन कम्युनिकेबल डिसीज अर्थात असंसर्गजन्य रोग जसं लठ्ठपणा, मानसिक आजार, मधुमेह हे बालपणापासूनच बालकांना ग्रासत असून त्यांच्या शीघ्र निदान आणि उपचारासाठी या कार्यशाळेमध्ये प्रसारमाध्यमांना माहितीपर मार्गदर्शन केलं जात आहे।
3: Lack of physical activity, mental health, heart disease, diabetes type 1 and other non-communicable diseases like sickle cell, asthma, childhood development are all very important and are increasing rapidly in India. And therefore, it is very important to have early diagnosis, continuous monitoring and so that they don't develop into future complications and diseases.
1: युनिसेफचे क्षेत्रीय संचालक संजय सिंग यांनी सुद्धा आता रोगाचा प्रसार हा संसर्गजन्य रोगांकडून असंसर्गजन्य रोगांकडे जास्त वाढला आहे असं सांगितलं। त्यासंदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये देखील जनजागृती होणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले। या कार्यशाळेत पश्चिम क्षेत्रातील प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते। पश्चिम आशियातला संघर्ष आणि हॉर्मुझच्या समुद्रधुनीत झालेली जहाजांची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जून महिन्यात वाढून 9.87% पोहोचला आहे। उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे। मे महिन्यात हा दर 9.68

61% इतका होता. खनिज तेल आणि संबंधित उत्पादनं, अन्नपदार्थ, मूलभूत धातूंचं उत्पादन आणि रसायनं आणि रासायनिक उत्पादनं हे या वाढीमागचं मुख्य घटक ठरल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्वाच्या करारामुळे भारत युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल समजलं जात आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज आपली R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका जारी केली. त्यानुसार सीबीएसई अंतर्गत येणाऱ्या तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन केवळ शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल. तसंच चालू शैक्षणिक वर्षात सीबीएसई बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही. 9वीमध्ये जे विद्यार्थी R3 उत्तीर्ण होणार नाही त्यांना 10वीमध्ये प्रवेश दिला जाईल. मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. इयत्ता 8वीमधील 3ही भाषांची निवड इयत्ता 9वीमध्येही कायम राहील.

0: परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल समजलं जात आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज आपली R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका जारी केली. त्यानुसार सीबीएसई अंतर्गत येणाऱ्या तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन केवळ शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल. तसंच चालू शैक्षणिक वर्षात सीबीएसई बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही. नववीमध्ये जे विद्यार्थी R3 उत्तीर्ण होणार नाही त्यांना 10वीमध्ये प्रवेश दिला जाईल, मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. इयत्ता 8वीमधील तिन्ही भाषांची निवड इयत्ता 9वीमध्येही कायम राहील आणि त्यापैकी एका भाषेची निवड R3 म्हणून करावी लागेल असं सीबीएसईनं स्पष्ट केलंय. थोर तत्वचिंतक, शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक गोपाळ गणेश आगरकर यांची आज जयंती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आगरकर यांना वंदन करत आदरांजली वाहिली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था यांच्यात मंत्रालयात कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारामुळे राज्यातील श्रम शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास आणि उद्योगाभिमुख मनुष्यबळ निर्मितीला नवी गती मिळेल असा विश्वास फुंडकर यांनी व्यक्त केला.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांचा आणि महामंडळाच्या जागांचा विकास करायला मान्यता मिळाली. राज्यातल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणाला देखील आज मंजुरी मिळाली. यामुळे मालमत्तांच्या वापरातून पारदर्शक आणि अधिक चांगल्या उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येतील. तसंच आपत्कालीन आणि दीर्घकालीन नियोजनातून महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींना मिळकतीचे उपाय शोधता येतील. राज्यात केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवलं जाणार असून शहरांना दर्जेदार पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी बाजार आधारित वित्त पुरवठा मिळवता येईल. चित्रपट निर्माते, रील मेकर, फूड ब्लॉगर हे आपल्या आशय निर्मितीनं भारताच्या ऑरेंज अर्थव्यवस्थेला बळकटी देत असून सध्या जागतिक ऑरेंज अर्थव्यवस्थेत 3% योगदान असलेल्या भारताचं पुढील 10 वर्षात 12-15% योगदान नेण्याचं उद्दिष्ट असून त्या दिशेनं IICT प्रयत्नशील आहे असं प्रतिपादन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी IICTचे कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ आशिष कुलकर्णी यांनी आज केलं. पत्रसूचना कार्यालयाच्या वतीनं स्थानिक चिटणवीस सेंटर इथं आयोजित भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी मनुष्यबळाची सज्जता या संदर्भातील एका कार्यशाळेचं आयोजन आज पश्चिम क्षेत्राच्या माहिती प्रसारण मंत्रालय केंद्राच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली प्रसार माध्यमांच्या संपादक आणि प्रतिनिधींसाठी करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. मुंबईमध्ये अॅनिमेशन, व्हिडिओ, ग्राफिक्स, कॉमिक्स आणि गेम्स अर्थात AVCG या क्षेत्रात कौशल्य आधारित अभ्यासक्रम राबवणारं IICTचं केंद्र हे हब आणि स्पोक मॉडेलवर काम करणार असून मुख्यालय असलेल्या मुंबई केंद्रावर हे अभ्यासक्रम आता निम्न शहरी क्षेत्रीय केंद्रांवर देखील उपलब्ध होतील अशी माहिती डॉ कुलकर्णी यांनी दिली. लहानपणापासून मुलांना सर्जन क्षेत्राची ओळख व्हावी याकरता IICT आणि NCERT द्वारा निर्मित अभ्यासक्रम देखील राबवले जातील. देशभरात 500 महाविद्यालय आणि 15,000 शाळांपर्यंत कौशल्य बोध या कार्यक्रमाद्वारे कंटेंट क्रिएशन प्रयोगशाळा देखील बनवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
2: पंद्रह हजार कॉन्टेंट क्रिएशन लैब्स हमने बनानी और वो कॉन्टेंट क्रिएशन लैब्स जो है वो स्कूल्स में बनानी है ताकि बच्चे वहां से ये किए. तो हमने उनको बोला कि अगर वो मैंडेटरी कोर्स होगा तो हम उसको अच्छे से कर पाएंगे.
0: याप्रसंगी महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनी माहिती प्रसारण मंत्रालयाच्या विविध उपक्रमांबद्दल उपस्थितांना माहिती दिली. विदर्भाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे राज्य सरकारनं दुर्लक्ष केल्याचा आरोप करत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं नागपूरच्या व्हरायटी चौकात आज बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत राज्य सरकार आणि विदर्भातील आमदारांविरोधात निषेध व्यक्त केला. पावसाळी अधिवेशनात विदर्भातील शेतकरी, सिंचन आणि रोजगाराच्या प्रश्नांवर ठोस निर्णय न झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. असंसर्गजन्य रोग हे बालपणापासूनच झपाट्यानं वाढत असून त्यासंदर्भात मीडियामध्ये जनजागृती आवश्यक. पश्चिम क्षेत्राच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा

शर्मा यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि पत्र सूचना कार्यालयाच्या वतीनं नागपूर इथं आयोजित भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी मनुष्यबळाची सज्जता या संदर्भात कार्यशाळेचं आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

विविध भारतीचं नागपूर केंद्र एफ एम बँड 100.6 MHz सायंकाळचे 6:15 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा. नमस्कार रसिक श्रोते, विविध भारतीच्या या सांजधारा कार्यक्रमात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आणि मी आहे आजच्या या कार्यक्रमात तुमच्यासोबत तुमचा रेडिओ सखा दीपक मेहर. चला तर आजच्या सांजधारा कार्यक्रमाची सुरुवात करूया या देशभक्ती गीताने.

सांजधारा कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकत होता देशभक्ती गीत अनिल आगरकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं. मित्रांनो, संध्याकाळची ही वेळ चहाचा कप हातात आहे आणि बाहेर छान वातावरण आहे, अशाच जर जुन्या मित्रांची आठवण आली नाही तर तो दिवस कसला. म्हणूनच आज आपण बोलणार आहोत एका अशा नात्याबद्दल जे रक्ताचं नसलं तरी जगात सगळ्यात जवळच असतं. होय, मी बोलतोय मैत्रीविषयी, मैत्री नात्याचा सुंदर प्रवासाविषयी. मित्रांनो, जगभरातले सगळे रिसर्च एका बाजूला आणि मित्राने दिलेला लोड घेऊ नको मी आहे ना हा सल्ला एका बाजूला. तर आपण आणखी बरंच काही बोलणार आहे, त्यापूर्वी ऐकूया हे छान संगीत क्लासमेट चित्रपटातलं हर्षवर्धन वावरे आणि अमित राज यांनी सहकार्याने गायलेलं. मंदार चोलकर यांची ही रचना आहे, संगीत अमृत राज यांचं.

मित्रांनो, आपण आता ऐकत होता क्लासमेट चित्रपटातलं हे गीत. कवी विंदा करंदीकरांनी म्हटलंय ना, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा असतो, आयुष्याच्या उन्हात जी सावली देते ती म्हणजे मैत्री. चला तर मग आजच्या या सांजारा कार्यक्रमाच्या प्रवासात थोडे मागे जाऊन आठवूया ते सोनेरी दिवस आपल्या मित्रांसोबत घालवलेले. त्याआधी ऐकूया एक सुंदरसं गाणं. हे गीत आहे दुनियादारी या चित्रपटातलं, रोहित श्याम राऊत आणि शिखा जैन यांनी गायलेलं. मंगेश कंगणे यांचं ही रचना आहे, संगीत दिलं आहे पंकज पडघम यांनी.

श्रोतेहो, आपण एकता मराठी गीतांचा कार्यक्रम सांजारा विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून FM बँड 100.6 MHz आणि आज या कार्यक्रमात आपण ऐकतोय मैत्री नात्यांचा सुंदर प्रवास याविषयी काही छान छान गीतं. कार्यक्रमात घेऊया छोटासा अंतराल,

0: डॉक्टर ने एडवांस मांगा और टाइम बिल्कुल नहीं था, तब गोल्ड काम आया, बेचा नहीं बस यूज किया। थैंक यू लाइन लेंडर।
1: लाइन लेंडर एक RBI मान्यता प्राप्त NBFC है और आपका भरोसेमंद फाइनेंशियल सपोर्ट है, जहां आप अपने गोल्ड के अगेंस्ट तुरंत लोन ले सकते हैं। फास्ट अप्रूवल, इजी प्रोसेस, इंस्टेंट हेल्प। गोल्ड लोन मतलब लाइन लेंडर। फॉर कॉन्टैक्ट कॉल 709-03-07-307। विजिट अस लकतगंज नागपुर।
2: कैच द रेन, बारिश के पानी की एक एक बूंद को हमें बचाना है, तो मेरा खास आग्रह है वर्षा का बूंद बूंद पानी हम मिलकर के बचाएं।
3: जल है तो हम है, आइए घरों ऑफिसों में रेन वाटर हार्वेस्टिंग तकनीक अपनाएं। रिचार्ज पिट और शाफ्ट बनवाएं, अनुपयोगी बोरवेलों को ठीक करें, जलाशयों से गाद निकालें, अधिक से अधिक पेड़ लगाएं। इस बारिश आइए जुड़े कैच द रेन अभियान से।
4: नागपूर महानगर पालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्स वर खास सवलत। 31 जुलै 2026 पूर्वी चालू आर्थिक वर्ष 2026-27 चा मालमत्ता कर ऑनलाईन भरा आणि मिळवा 15% सूट। तसेच वसुली केंद्रावर ऑफलाईन भरल्यास 10% सूट उपलब्ध। घरी बसून ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्या, वेळ इंधन आणि त्रास वाचवा।
5: अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट द्या। जनहितार्थ प्रसारित।
6: जरूर सुनिए शाम 4 बजे पिटारा। इस कार्यक्रम के प्रायोजक है AISSMS पुणे, अ प्रीमियर हेरिटेज ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट्स।
7: श्रोते हो सहजारा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमात स्वागत करतो। श्रोत्यांनो, मैत्रीचे वेगवेगळे प्रकार असतात। उदाहरणार्थ शाळेतली मैत्री, जिथे तू माझा कट्टा, मी तुझा कट्टा, एका वॉटर बॅगवरून किंवा पेन्सिलवरून भांडणं व्हायची, तर दुसऱ्याच मिनिटाला कट्टीची बट्टी व्हायची, मधल्या सुट्टीत एकमेकांचा खाण्याचा डब्बा जो आहे तो शेअर करायचा, ती मजा आज 5-स्टार हॉटेलमध्ये सुद्धा आपल्याला जेवण करताना मिळत नाही। दुसरी मैत्री म्हणजे आपली कॉलेजमधली मैत्री, कट्ट्यावरचे कडक चहा, एकत्र मारलेले बंक आणि एकमेकांचे पाय खेचणे, खिशात एक रुपया नसतानाही राजासारखं जगणारे मित्र इथेच या कॉलेज कट्ट्यावर मिळायचे। आणि त्यानंतरची मैत्री म्हणजे ऑफिसमधली मैत्री, कामाच्या टेन्शनमध्ये सुद्धा एकमेकांना वेळ द्यायचा, एकमेकांचे प्रॉब्लेम्स शेअर करायचे, कॉफीचा ब्रेक घ्यायचा आणि बॉसची सगळ्यांनी मिळून केलेली गिज्जीरवाजर, हे सगळं फ्रेंड सर्कलमध्ये अगदी कॉमन आहे। मित्रांनो, मैत्रीमध्ये खूप काही असतं। चला तर ऐकूया छानसं एक आणखी गीत, स्वप्नील बांदोडकर आणि अमृता नातू यांच्या स्वरात। श्रीरंग गोडपले यांची शब्दरचना आहे, संगीत अजय अतुल यांचं आहे।

मित्रांनो, मैत्री जशी वेगवेगळ्या प्रकारची असते ना, तसेच मित्रसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. उदाहरणार्थ बघा, यातल्या खास कॅटेगरीज मी तुम्हाला सांगतो. द कंगाल फ्रेंड, यांच्या खिशात कधीच पैसे नसतात. चहाच्या टपरीवर गेल्यावर नेमकं यांचं पाकिट घरी विसरलेलं असतं. हा माणूस मनाचा खूप श्रीमंत असतो बरं का. आणि दुसरी म्हणजे द ऑलराऊंडर सल्लागार मित्र, यांना जगातल्या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असतं. ब्रेकअप कसं हँडल करायचं, तर इन्व्हेस्टमेंट कसं करायचं, शेअर मार्केटमध्ये पैसे कसे, सगळे सल्ले यांच्याकडे अगदी रेडीमेड असतात. आणि तिसरी कॅटेगरी म्हणजे लेट लतीफ, यांचं तर वेगळंच असतं. भावा बस 5 मिनिटात पोहोचलो, सिग्नलला उभा आहे, असं करता करता हे कधीच वेळेवर पोहोचत नाहीत. आणि शेवटी चौथी कॅटेगरी म्हणजे आयत्या बिळावर नागवा. हे मित्र कोणत्याही पिकनिकचा प्लान असो त्यावेळी हजर राहणार नाही. सगळं आपण करायचं, प्लान बनवायचा, हॉटेल ठरवायचं, गाडीची

0: बॉयस्टूर चित्रपटातलं अवधूत गुप्ते यांनी गायलेलं गीताचा आपण ऐकला. ऋषिकेश कोहली यांची शब्दरचना, संगीत दिलं होतं अवधूत गुप्ते यांनी.
1: दुकान में नया स्टॉक आना था पर पैसा अटका हुआ था, लेकिन मैं टेंशन फ्री था क्योंकि मेरे पास गोल्ड था और लायन लेंडर का सपोर्ट भी. लायन लेंडर ने मेरा बिजनेस बचा लिया.
2: लाइन लेंडर एक RBI मान्यता प्राप्त NBFC है और आपका भरोसेमंद फाइनेंशियल सपोर्ट है, जहां आप अपने गोल्ड के अगेंस्ट तुरंत लोन ले सकते हैं. फास्ट अप्रूवल, इजी प्रोसेस, इंस्टेंट हेल्प. गोल्ड लोन मतलब लाइन लेंडर. फॉर कॉन्टैक्ट कॉल 7090307307. विजिट अस लकतगंज नागपुर.
3: कैच द रेन, बारिश के पानी की एक एक बूंद को हमें बचाना है, तो मेरा खास आग्रह है वर्षा का बूंद बूंद पानी हम मिलकर के बचाएं.
4: जल है तो हम है. आइए घरों ऑफिसों में रेन वाटर हार्वेस्टिंग तकनीक अपनाएं, रिचार्ज पिट और शाफ्ट बनवाएं, अनुपयोगी बोरवेलों को ठीक करें, जलाशयों से गाद निकालें, अधिक से अधिक पेड़ लगाएं. इस बारिश आइए जुड़े कैच द रेन अभियान से.
5: राधिका किती वाट बघायची.
0: माहित नाही कधी आणि कसं हे नातं बदलून गेलं. तुझ्याशी बोलता बोलता हे मन तुझ्याच प्रेमात पडलं. जी मैत्री कालपर्यंत फक्त एक टाइमपास वाटायची, आज तीच मैत्री जगण्याचा खरा अर्थ बनून गेली. मित्रांनो, पण यात एक मोठी गंमत आहे, ती म्हणजे जेव्हा बेस्ट फ्रेंडच्या प्रेमात आपण पडतो ना, तेव्हा मनात सगळ्यात मोठी भीती कोणती असते माहिती? जर मी प्रपोज केलं आणि तिने नाही म्हटलं तर प्रेम तर मिळणारच नाही, पण जी वर्षानुवर्षी मैत्री आहे ती सुद्धा तुटेल. या भीतीने कित्येक जण मनातलं प्रेम मनातच ठेवून आयुष्यभर फक्त बेस्ट फ्रेंड बनून राहतात.

मितवा या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकलं, शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू यांच्या स्वरात. शब्दरचना मंदार चोलकर यांची होती, संगीत दिलं तो शंकर एहसान लॉय यांनी. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात मैत्रीचे स्वरूप बदललेले आहे. ऑनलाईन सोशल मीडियामुळे शेकडो मित्रांशी आपण जोडलेले असतो, पण या व्हर्च्युअल जगातही रात्रीच्या 12 वाजता एक फोन जर आला आणि त्यावेळेस धावून येणारा तो एकच जीवाजवळचा मित्र असतो जो सर्वात महत्त्वाचा असतो, जिथे आपल्याला स्वतःला बदलण्याची गरज नसते आणि आपण जसे आहोत तसे स्वीकारले जातो. ती जागा म्हणजे मैत्री. नातं रक्ताचं नसलं तरी हक्क रक्तापेक्षा जास्त गाजवतात, म्हणूनच तर काही मित्र आयुष्याचं सुंदर नंदनवन बनवतात. या ओळींसह आता वेळ झाली आहे आजच्या या सांजारा कार्यक्रमातून निरोप घेण्याची. मी तुमचा रेडिओ सखा दीपक मेहर घेतोय तुमची रजा आजच्या या कार्यक्रमातून. आणि जाता जाता शेवटी सैराट या चित्रपटातलं गीत ऐकूया. गीतकार, संगीतकार आणि गायक कलाकार आहे अजय अतुल.

0: श्रोतेहो, आताच आपण ऐकत होता मराठी गीतांचा कार्यक्रम सांजदारा विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून एफ एम बँड 100.6 MHz.
1: जरूर सुनिए शाम 4 बजे पिटारा. इस कार्यक्रम के प्रायोजक हैं AISSMS पुणे, अ प्रीमियर हेरिटेज ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट्स. सीमा, अगं मोबाईल वर चक्क रेडिओ ऐकतेस. कुठलं स्टेशन ग?
2: अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र? काय सांगतेस काय? मग आता आकाशवाणी नागपूर ऐकायला रेडिओ सेटची गरज नाही.
2: मुळीच नाही मीनू. अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र देश विदेशात कुठेही तू ऐकू शकशील, तेही आपल्या मोबाईल ऍप वर.
3: श्रोते हो, त्यासाठी आपल्या मोबाईल वर न्यूज ऑन एअर हे ऍप डाऊनलोड करा. त्यानंतर ऍप मधील रेडिओ सिम्बॉल वर क्लिक करा आणि नागपूर आकाशवाणी सिलेक्ट करा. ऐका आकाशवाणी नागपूरचे दर्जेदार कार्यक्रम कुठेही आणि केव्हाही.
4: देशाच्या नंबर 1 रेडिओ चॅनल वर आपल्या लोकप्रिय कार्यक्रमांना आपल्या ब्रँडचं नाव द्यायचंय, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात. तर आता प्रतीक्षा संपली. मधुमालती, सांजधारा आणि बेला के फूल या आपल्याच लोकप्रिय कार्यक्रमांना आपण प्रायोजित करू शकता, तेही फक्त 2856 रुपयात. तर विचार काय करताय? आज संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271. मेल आयडी csunagpur@gmail.com. कंडिशन्स अप्लाय.
0: एफएमएन 100.6 MHz विविध भारतीचं नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
5: आकाशवाणी नागपूर समृद्ध शनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील मौजे दापचरी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्यात येणार आहे. यासाठी दापचरी दुग्ध प्रकल्पाची 558.43 हेक्टर जमीन देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. फ्रान्समधील रुंगीस येथे असलेल्या बाजाराच्या धर्तीवर दापचरी येथे आंतरराष्ट्रीय कृषी बाजार विकसित करण्यात येणार आहे. नागपूर शहरातील स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर शिवसेनेनं महावितरण प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. आज शिवसेनेच्या प्रतिनिधी मंडळानं शहरातील नागरिकांच्या समस्या आणि मागण्यांसंदर्भात महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. नागपूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे प्रतिनिधी मंडळ गड्डीगोदाम चौक येथील महावितरण कार्यालयात पोहोचले. जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सूरज गोजे यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंत्यांना हे निवेदन देण्यात आले. यवतमाळच्या मोरेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये विद्यार्थ्यांकरिता एसटी बसची सुविधा नाही. शिवाय मानव विकास मिशनच्या बस देखील विद्यार्थ्यांकरिता थांबत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. वारंवार मागणी करूनही एसटी महामंडळ बस उपलब्ध करून देत नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा सुरू केली आहे. मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून अमित साहेब ठाकरे दत्तक योजना राबविली जात आहे. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारत टेक्स 2026 या वस्त्रोद्योगाशी संबंधित देशातल्या सर्वात मोठ्या प्रदर्शनाचं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं. वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्र मार्गरेटा, वस्त्रोद्योग सचिव नीलम शमी राव आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात वारसा महानुभाव साहित्याचा उपक्रमांतर्गत ज्येष्ठ गीतकार कै प्रेमदास मेश्राम यांच्या कार्यावर विशेष संवाद आयोजित करण्यात आला. महानुभाव भक्ती संगीताला अजरामर करण्यामध्ये प्रेमदास मेश्राम यांचे योगदान मोलाचे असल्याचं प्रतिपादन

0: प्रमुख संवादक डॉक्टर राष्ट्रपाल मेश्राम यांनी केलं. त्यांच्या गीतांमुळे महानुभाव भक्ती संगीताला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित होईल. नमस्कार.
1: आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

0: विविध भारतीचं नागपूर केंद्र एफ एम बँड 100.6 मेगाहर्ट्सवर प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर समृद्ध शनिवारी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. अयोध्येच्या

श्रीराम मंदिरातील दानपेटीत झालेल्या चोरी प्रकरणी संबंधित ट्रस्टचे माजी महामंत्री चंपतराय यांना अटक व्हावी तसंच इतर दोषींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी यवतमाळच्या दत्त चौकात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम हे सत्याग्रह आंदोलन केले. आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात इथेनॉल संदर्भात सोशल मीडियावर खोटी दिशाभूल करणारी आणि बदनामीकारक माहिती प्रसारित केल्याप्रकरणी नागपूर शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नागपूर शहर सोशल मीडिया सेलच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून युट्यूबर मनीष कश्यपसह काही युट्यूब आणि इन्स्टाग्राम खातेधारकांविरुद्ध FIR नोंदविण्यात आला आहे. शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्याची आणि फुटीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या परिस्थितीचा फटका बसलेल्या उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्याची मागणीही गांधी यांनी केली आहे. 2 आठवडे उलटूनही नवी तारीख जाहीर केली नसल्याचं गांधी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त विद्याविहार येथील विभागीय कार्यालयातून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार दिलीप लांडे, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर यांच्यासह महामंडळाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या अभियानाच्या माध्यमातून राज्यभरातील ST बसस्थानके, आगारे, कार्यालय आणि विविध परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. आज नागपूर येथे कमाल तापमान 35.8 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 24.4 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं तर सर्वात कमी किमान तापमान यवतमाळ इथे 21 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं. याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित होईल. नमस्कार.